श्रीहरीची एकनिष्ठ भक्ती म्हणजे आत्मभाग्याचं खरोखर लाभ, महत्सुखाची खरीखुरी आवड आणि सगळ्या गोष्टीतली गोडी म्हणजे श्रीहरीची एकनिष्ठ भक्ती। ताका जाणे भगवंताच्या भक्तीन मन लायले ताच्या आधीन देव सदाच असता। आणि त्याच्या असले भक्तीचे सुख त्रिभुवनान खंच आमकां मेळना। ताका लागून भक्ती करूया आणि जे ज्ञान आमकां मेळटा, ज्या भक्तीन आमकां आनंद मेळटा, ते सुख भगवंता कडल्यान भगवंताच्या चरणा कडेन रावून आमी घेऊया।

खोटी खोटी प्रतिष्ठा, अतिहव्यास, जात धर्म पंथ अज्ञान आणि आभासी वडपणाच्या प्रमातल्यान आम्ही सगळे मुक्त जाऊया. ह्या सगळ्या परस देशाचा विकास व्हड, एकसार व्हड हे मनान आचरणान हाडून देशाप्रती आमचे कर्तव्य करपाक आम्ही सदांच फुडें सरुया. सगळे मिळून आता गाऊया देशभक्ती गीत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरून आम्ही उलयता. सकाळचे 11:45 आणि 14 सेकंद जातात. ऐकूया शेतकामत्यां खातीर माहिती. आणि आयचो विषय असा म्होवाचे मूस पोसप, ह्या विषयी माहिती दिता राही गांवकार.
1: म्होवाचे मूस पोसप जे असा एपिकल्चर, शेतान फक्त 2 ते 3 बी बॉक्सेस सुरक्षित प्रमाणान दवरल्यार म्होवाच्या माध्यमातल्यान अतिरिक्त उत्पन्न मेळपाक शकता. म्होवा मूस पॉलिनेशन वाडयता. बरे पॉलिनेशन म्हणल्यार भाजीपालो आणि फळांच्या पिकान बरी फ्रूट सेटिंग, देखून म्होवा मुसांक लागून उत्पन्न वाडटा. आणि गोयचे हवामान वर्षाचो चडसो वेळ म्होवा मुसांच्या वावराक योग्य असता, देखून लहान शेतकारांक व्हड जाग्याची गरज नसताना हो एक अतिरिक्त उत्पन्नाचो प्रवाह म्हणू येता. आता ह्या वेळार जायते आयकप्यांक दिसतले हो एक प्रश्न पडटलो, हे प्रत्यक्षान फायद्याचे आसा काय? पिकाचे योग्य नियोजन, स्टेगर्ड प्लांटिंग, मर्यादित कोंबड्यो आणि थोडी मधमाशी पेटी असल्यार 500 स्क्वेअर मीटर एकत्रित प्रणालीन वास्तविक रितीन वर्षाक सुमार 1,00,000 मायज रुपये तयार करूं येता, जर आम्ही ते सायंटिफिकली मॅनेज केले आणि सारखे मार्केटिंग केले जाल्यार. अर्थात हे आपोआप घडना, तेका नियोजन, श्रम आणि सुसंगती जाय, पण ते साध्य करपाक सारखे असा. ह्या वेळार म्होवामुसांची लागवड सुरू करताना शेतकार एकलेच न्हय हेच सांगपाक महत्वाचे. खादी आणि विलेज इंडस्ट्रीज कमिशन प्रधानमंत्री रोजगार निर्मित कार्यावळीन इच्छुक शेतकारांक आणि गांवगिऱ्या तरणाट्यांक म्होवामूस पोसपाक प्रशिक्षण कार्यावळी दिता. प्रशिक्षण यशस्वीपणान पुराय केल्यार सहभागी लोकांक आपले उद्योग सुरू करपाक मदत करपाक म्होवामुसांच्यो पेटयो आदार दिता. जायते प्रकारणांनी या हनीबी बॉक्सेस मेळटा, त्यांचे खर्च सुमार 8 ते 9,000 रुपये असता. बीपीएल कार्ड आशिल्ल्या लोकांक, आर्थिक नदरेन दुबळ्या विभागातल्या लोकांक खातीर हो आधार फुकट मेळटा. अशा उपक्रमांक लागून सुरवातीचो जो इनिशियल

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनलवाल्याला आम्ही उलयता. सकाळची सवार 50:22 आता ऐकूया संजीवनी. भलायकेविषयी ही कार्यावळ हातून ग्लॉकोमा याविषयी उलयता दोतोर चंद्रकांत शेटये.
1: आजच्या दिसा हांव तुमकां दोळ्यांचो प्रेशर, जाका आमी मराठीन काचबिंदू म्हणटात आनी इंग्लिशीन ग्लॉकोमा म्हणटात, हाचेर तुमकां म्हायती दितलो. दोळ्यांचो प्रेशर म्हणजे प्रत्येक दोळ्यान एक सर्टन अमाउंट ऑफ फ्लूड येता आनी ते वयता आनी ताच्यामुळे एक प्रेशर मेंटेन जाता. नॉर्मली दोळ्यांचो प्रेशर 12 to 20 millimeters of मर्क्युरी आसता, पण हो प्रेशर एवरेज प्रेशर नॉर्मल आसता. म्हणजे ह्या हेतून जाचो प्रेशर आसा तो नॉर्मल आसा असोच न्ही, कित्याक नुसतो दोळ्यां प्रेशर नॉर्मल आसा म्हणजे ताका काचबिंदू ना अशें आमी म्हणू शकना. ताच्या बरोबर आनीकय फॅक्ट आसात. आतां दोळ्यां प्रेशर किंवां इंग्लिशीन ताका ग्लॉकोमा म्हणटात, हाच्या बद्दल आमी कित्याक इतले भिवपाक जाय. हे ग्लॉकोमाचे हे अशें कंडिशन आसा तातूंत एकदां जर दोळ्यांची नजर वचत जाल्यार परत केन्नाच येना तुका. आनी ही जी नजर वता पेशंटाक ती कळना सुद्दां ना. ही नजर जी वता ती हळूहळू नजर वता आनी जेन्ना खूब वता तेन्ना पेशंट डॉक्टरा कडेन येता, पण एकदां गेलेली डॉक्टर सुद्दां कांय करूं शकना. सो त्या खातीर जेन्नाय तुमी दोळ्यां डॉक्टरा कडेन वता चश्म चेक करपाक, तेन्ना दोळ्यां प्रेशर राचे जर तुमकां कितें जर त्रास जातात, केन्ना केन्ना पेशंटाक ताचे सिमटम्स सुद्दां खबर नासतात. युजली दोळ्यां प्रेशर आसा तांकां कितें जाता, परत परत दोळ्यां नंबर बदलाप, हेडेक जावप, दोळो दुखाप, हे दोळ्याच्या प्रेशराचे सायनी आसतात तुका. लोकांक केन्ना केन्ना हेडेक दिसता, नंबर बदल्लो म्हणून दिसता, बीपी वाडली म्हणून दिसता, पण त्या खातीर केन्नाय तुमी नंबर चेक करताना दोळ्यां दोतोरा कडेन गेल्ले बरे. कित्याक जेन्ना तुमी चश्माच्या दुकानांत नंबर चेक करपाक वता तेन्ना नुसतो नंबर चेक करतात, दोळ्याचो प्रेशर किंवा पड्डो बी असले चेक करनात. सो हे गोष्टी चेक करपाचे बरोबर आसा. किंवा केन्ना केन्ना हे चश्माच्या दुकानार चेक करतना तेच सांगतात, तुमी मातसो दोळ्यां दोतोरा कडेन घेवन वचून आयल्यार बरो. आनी हो जर प्रॉब्लेम ग्लॉकोमा म्हणटात तो एकट्याक फॅमिलीन जायत जाल्यार तो दुसऱ्याय, म्हणजे जर आईक आसात किंवा बाबाक आसात जाल्यार तांच्या भुरग्यांक जावची चान्स आसा, किंवा एकट्या भावाक जायत जाल्यार ताच्या बाकीच्या भावांक किंवा भयणीक जावपाचे चान्स आसात. सो एकट्या जर फॅमिली मेंबराक आसा जाल्यार दुसऱ्यांनी वचून आपल्या दोतोरा कडेन सांगपाचे. एक टायम आशिल्लो एक दोळ्या दोतोर हे सगळें डिटॅक्ट करताले, आतां असो टायम आसा प्रत्येक दोळ्याच्या भागा

7:05 शुभ प्रभात हे कार्यावळीन दिनविशेष असलेले आजच्या दिवसाच्या खासलपण तसेच गांधी स्मृती आणि सांगताक सुंदर असे संगीत 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत मराठी गीता आम्ही तुमच्या खात्यात घेऊन येतली 9:30 10:05 आस्वाद खेळूया कातारांचा

साडेदहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम हातून पंडित जयतीर्थ मेवंडी यांच्या गायनात ऐकूया राग गुणकली तसेच राग शुद्ध सारंग. 11:05 गातारही मिरा दिल. 11:30 NCERT ची प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सन वेळा 5:30 इंग्लिशीतलं युवन इन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ असतली. 5:15 कार्यावळीची रुपरेषा आणि हवामान. 7 रोजगार वृत्त. 15 शब्दुली.

0: आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलवाल्यान आम्ही उलयता. शुभ प्रभात ऐकबनो.
1: प्रभातम प्रभातम

0: ऐक मनु, शुभ प्रभात. आज ह्या 11 वे दिन विशेष असतले आईच्या दिसाचं खासलपण, तसंच गांधी स्मृती आणि सांगाताक सुंदर संगीत. ऐक मनु, आम्ही जे आसात ते टिकून जे सर्वोत्तम आसा तेका सदांच हात लावपाचो, ते गाठपाचो आम्ही प्रयत्न करूया. चलात ह्या विचारा सांगाताक आता ऐकूया आईच्या दिसाचे खासलपण दिन विशेष हातून.
1: दिन विशेष.

0: 29 मे दिनविशेष आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतांतल्यो किराणा घराण्याच्यो नामनेच्यो गायिका हिराबाई बडोदेकर हांचो जल्माचो दीस आयचो 29 मे 1905 वर्सांतलो. तांचो जल्म मिरज हांगा जालो. आपल्या कर्तृत्वान समाजातल्यो अनिश्ट रूढी मोडून गायन ही कला सांबाळपी गानहिरा हिराबाई बडोदेकर. हिराबाई बडोदेकर हांणी मुंबईत गायन कलेचे शिक्षण दिवपा खातीर नूतन संगीत विद्यालयाची स्थापना केली. राधे कृष्ण बोल सारखे अप्रतीम भजन आमी आयजूय तितल्याच तन्मयतेन तांच्या आवाजान आयकतात. मैफिलींत गाणें गावपी ही पयली स्त्री कलाकार. संगीत मळार तांणी दिल्ल्या योगदाना खातीरच मराठी नाट्य परिषदेन बालगंधर्व सुवर्ण पदक पुरस्कार तांकां भेटयलो ते वर्स आशिल्ले 1966 तर भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो गौरव केलो 1970 वर्सा. विष्णुदास भावे सुवर्ण पदकाच्यो त्यो मानकारी थारल्यो 1974 वर्सा. तर कोलकात्याच्या आयटीसी संगीत रिसर्च अकादमीन तांचो सन्मानय केलो. गानहिरा हिराबाई बडोदेकर हांची आयज आमी याद काडटा कारण आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा हिंदी चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर हांची. आयज तांची पुण्यतिथी. भारतीय रंगमंच तशेंच हिंदी सिनेमा हांचो आधारस्तंभ अशें मानतात पृथ्वीराज कपूर हांकां. पृथ्वीराज कपूर हांणी मूकपटांतल्यान आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. भारतीय जननाट्य संघ इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन हाचे ते संस्थापक आशिल्ले. पृथ्वीराज कपूर हांणी 1944 वर्सा मुंबईत पृथ्वी थिएटराची स्थापना केली. या नाटक कंपनीच्या मार्फत पुराय देशभर तांणी नाटकां केली. भारतातलो पयलो चित्रपट आलम आरा हातूंत मुखेल भूमिका आशिल्ली पृथ्वीराज कपूर हांची. कला क्षेत्रातल्या तांच्या योगदाना खातीर 1969 वर्सा भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. मरणा उपरांत 1972 वर्सा दादासाहेब फाळके पुरस्कारानय तांचो सन्मान जाला. आयज आमी याद काडटा पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार लेखक आणि स्वातंत्र्य सैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा हांची. आयज तांचो जल्माचो दीस. तर 1919 वर्सा विश्वविख्यात जर्मन भौतिक शास्त्रज्ञ सर आल्बर्ट आइन्स्टायन हांणी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केल्ली तो दीस आयचोच 29 मे. भारतीय जनता पक्षाचे नेता व्ही एस येदुयरप्पा हांणी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सोपूत घेतली आयचे दिसा 29 मे 2008 वर्सा. तर 1987 वर्सा स्वातंत्र्य भारताचे 5वे पंतप्रधान आणि भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंग हांचे निधन जाल्ले. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा शेर्पा तेन सिंग आणि एडमंड हिलरी हांची. 1953 वर्सा आयचेच दिसा माउंट एव्हरेस्ट ते चढून गेल्ले. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आपले भितर हो खास दीस 29 मे.
1: दिन विशेष.

आयच्या दिसाची माहिती तुम्ही घेतली दिनविशेष या कार्यावळीन. ऐकनु, जिवीत हे खूप सोबीत असा. आयच्या धावपळीच्या युगान जिवितातली खोशी आणि सोबीतकायेचे भान आम्ही विसरून होता. सकाळ ते सान वेळा उसरा रात मेरेन सुद्धा धावाधाव आमची असता. आणि ही धावाधाव करपी मनीस स्वतः खातीर वेळच दिवंक शकना. आपल्या भितर सुंदर अंधकरण असा, ताका जागोवपाक आम्ही विसरता काय किदें हाची खंत वेगळीच.

आयकून आमी सुगंधित वासाची फुलां पळयली की आमी हातांत धरून वास ताचो घेतल्याशो रावना आनी आमच्या उंजळीन आशिल्ली फुलां आमी पळयतात की दोनी हातांक आमच्या सुगंधित करता. त्याचप्रमाण फुलां सारखे अंतकरण काळीज आसपी मनीस निर्शिल्ल्या जिवाक आधार बरे विचार दिवंक शकता म्हण नितळ सोबीत काळसाचो मनीस आपल्या वांगडा आसप हे आमचे भाग्य. जे दुसऱ्यांकूय खुशाल भरीत करता ती खोशी स्वतापुरती ना दवरता एखाद्या दरवळपी सुगंधा सारखी समाज भर पसरयता अशे हे मनशाचे काळीज. ते मिनटां कितले फावटी धडधडटा ते तुमी जाणा? हय, तुमी जाणा आसतले. पूण 28 वेळा धडधडपी काळीज आनी मिनटांक 200 वेळा धडधडपी काळीज कोणाचे ते तुमी जाणा? चलात जाणून घेवया ह्या गीता उपरांत.

तर एक्विनॉक काळीज धडधडप म्हणजे जिवंतपणाचे प्रतीक न्हय. तर मनशाच्या काळीज एका मिनटाक 70 वेळा धडधडटा आणि येदो व्हड जिवाचो हत्ती ताचे काळीज एका मिनटाक फकत 28 वेळा. आणि उनीर जाची धावपळ सदांच आम्ही पळयता आपले अन्न सोदपाक तो धावपळ करीत असता ताचे काळीज एका मिनटाक 200 वेळा धडधडटा.

तर ऐकपनो अशे आमचे हे सुंदर आणि नितळ काळीज सदांच आम्ही नितळ दवरुया आणि बरे विचार बरे श्रद्धा तातून दवरुया आणि आमच्या वांगडा आमचा परिसरही आणि आमच्या वांगड्यांकूय आम्ही खोशी दिवया.

0: आणि ऐकून ही आशिल्ली आईची शुभप्रभात ही करेवळ.
1: प्रभातम प्रभातम शुभप्रभात.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.

नमस्कार, मग वस्तू बाबटे हो सत्काय मुख्य खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत जनजाती सुरक्षा मंचा प्रतिनिधींची भेट घेतली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक, गोवा आणि केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकी महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन दिला। बंदर आणि न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडविया हांच्या हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उक्तावण 8 जूनाक जातले। 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक सुरू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान दिल्या। गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात। आणि खेळात, आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वालिफायरच्या खेळात आज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स वांगडा आड खेळटलो। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

0: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशातील प्रत्येक घुसखोराला शोधून काढून हद्दपार करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. शहा 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले,
1: घुसपैठिये को देश के बाहर निकालना ये हमारी सरकार का संकल्प है और इसके लिए नरेंद्र मोदी जी ने एक डेमोग्राफी चेंज कमीशन कमिटी बनाने का निर्णय किया है. ये हाई पावर कमिटी देश भर में जनसंख्यिकी का जो कृत्रिम बदलाव हुआ है उसके कारणों और उपायों की भी चिंता करेगी और इसके लिए कोई कानून बनाने की जरूरत है तो इसकी भी चिंता करे.
0: भाजपा प्रणित नवनिर्वाचित पश्चिम बंगाल सरकारनं सत्तेवर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा बलाला 600 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी पश्चिम बंगाल सरकारची प्रशंसा केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची काल जयंती होती. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांच्या अतुल्य देशभक्तीचं आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कच्छमधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा हरामी नाला आणि खाडी क्षेत्राला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सीमा सुरक्षा दलाने केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत आदिवासी सुरक्षा मंचच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाप्रती या मंचाचे प्रतिनिधी समर्पण भावनेनं करत असलेलं काम खरोखरच कौतुकास्पद आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात नमूद केलं. या भेटीदरम्यान आदिवासी समाजाचा विकास आणि त्यांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध महत्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तसंच विविध विषयांवर पंतप्रधानांचं मार्गदर्शन घेतलं. पंतप्रधानांची भेट नेहमीच प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असते अशी भावना फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली. चीनला मागे टाकत भारतानं जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश होण्याचा मान मिळवला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल केलं. ते काल नवी दिल्लीत खरीप

अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देशात अन्नसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे असं नमूद करत यावर्षी देशातील अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 376 दशलक्ष टनांहून अधिक आहे. ते गेल्या वर्षाच्या तुलनेत 5% जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात काही त्रुटी समोर आल्यानंतर आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्लीत दिली. सीबीएसई अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर प्रधान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत आणि सर्व स्तरांवर उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाईल. आपण त्रुटींची जबाबदारी स्वीकारत असून या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य तोडगा काढला जाईल असं प्रधान म्हणाले. ऑन स्क्रीन मार्किंग ही प्रणाली सीबीएसईनं देशात प्रथमच लागू केली असून या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती थेट पाहता येतील असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दुटप्पी भूमिका असता कामा नये असं देखील म्हटलं आहे. रशियात मॉस्को इथं आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. जबाबदार देशांनी आपल्या निवडीचं पुनरावलोकन करणं आवश्यक असून दहशतवादाला पाठबळ पुरवणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करायची हे आता ठरवलं पाहिजे असंही डोभाल म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणच्या दक्षिण भागात अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यानंतर कुवेतमधील अमेरिकेच्या तळाला आपण लक्ष्य केल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं म्हटलं आहे. मात्र शत्रूची क्षेपणास्त्र आणि ड्रोन परतवून लावण्यात आल्याचं कुवेतकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवरून जाणारी ड्रोन्स पाडल्यानंतर तसंच दक्षिण इराणमधील बंदर अब्बास लष्करी ठाण्याला लक्ष्य केल्यानंतर इराणनं हे क्षेपणास्त्र हल्ले केले. ईद उल अझा अर्थात बकरी ईदचा सण धार्मिक उत्साह श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात काल देशभरात साजरा करण्यात आला. ईदगाह आणि मशिदींमधून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. भारतीय जनता पक्षानं पंजाब हरियाणा दिल्ली आणि त्रिपुरासाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्यांची काल नवी दिल्लीत घोषणा केली. यानुसार केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अर्चना गुप्ता यांची हरियाणा केवलसिंह धिल्लो यांची पंजाब आणि अभिषेक देवरॉय यांची त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार दिलीप मुंडाल यांना कोलकात्यातील कनिष्ठ न्यायालयानं काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याच्या कथित आरोपाशी संबंधित अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज पुण्यातल्या खडकवासला इथं होणार आहे. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन उद्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत NDAच्या खेत्रपाल मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाकडून नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. दीक्षांत संचलनापूर्वीची रंगीत तालीम काल उत्साहात पार पडली. प्रख्यात शायर बशीर बद्र यांचं काल भोपाळमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू शायरीला एक नवी ओळख बद्र यांनी दिली. सामान्य माणसाच्या मनाला भावतील भिडतील अशी साधी सोपी रचना हे बद्र यांच्या शायरीचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या शेर तसंच गझलांमधून प्रेम एकाकीपणा मानवी नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाचं चित्रण उमटत असे. उजाले अपनी यादों के हा त्यांचा गझल संग्रह विशेष गाजला.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 पर्यंत त्यांनी मेरठ महाविद्यालयातील उर्दू

विभागात व्याख्याता आणि अध्यापक म्हणून कार्य केलं. बद्र यांना पद्मश्री बरोबरच संगीत नाटक अकादमी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या आज या संग्रहाला उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. चंदीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला होता. हवामान. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड राज्यात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. केरळमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अवैध स्थलांतर पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सरकार वचनबद्ध. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. प्रख्यात उर्दू शायर बशीर बद्र यांचं निधन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तु बाबते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गिक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चौकशी करपा खातीर स्थापन केल्ली उच्चेल्या पांवड्यावेली समिती कायद्याच्या गरजेचेर मुल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवादा आड निर्णायक कारवाय करपाच्या गरजेर दिलो भर. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयजसावन कर्नाटक, गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आनी त्रिपुरा ह्या राज्यांखातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गिक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चौकशी करपा खातीर स्थापन केल्ली उचेल्या पांवड्यावेली समिती हे समस्येचेर तोडगो काडपा खातीर कायद्याची गरज आसा काय हाचेर मुल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. गांधीनगर हांगा एका कार्यावळीत ते उलयताले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमुर्ती प्रकाश प्रभाकर नावेलकर हांच्या अध्यक्षतायेखाला ही समिती एका वर्सा भितर आपलो अहवाल सादर करतली. केंद्र सरकार देशातल्या दरेका घुसखोराक वळखून ताका देशाभायर काडपाक कटिबद्ध आसा अशें तांणी सांगले. घरमंत्री अमित शाह हांणी बांगलादेशी घुसखोरीवेल्या अस्तंत बंगालातल्या आदल्या तृणमूल काँग्रेस सरकाराचेर टिका केली आनी विधानसभा वेंचणुके उपरांत परिस्थिती बदल्ल्या अशें सांगले. सुरक्षीत शीम वणटे खातीर 7 दिसांत बीएसएफाक 600 हॅक्टर जमीन सुपूर्त केली अशें मुखेलमंत्री सुमेंदू अधिकारी हांची तोखणाय करताना घरमंत्र्यांनी सांगले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवादा आड निर्णायक कारवाई करपाचे गरजेचेर भर दिला. रशियातल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचात ते उलयताले. आतंकवादाक उर्बा दितात तांकां तेको दिवचो वा तांचेर खर कारवाय करची हाचो निर्णय जापसालदार देशांनी घेवचो अशें मॉस्कोतल्या बसकेंत अजीत डोवाल हांणी सांगले. दुसऱ्या म्हाझुजा उपरांत स्थापन जाल्ल्या जागतीक संस्थांमदीं सुदारणा करपाचो मुद्दो लेगीत उपरासीत केलो आनी जागतीक दक्षिणेतल्या देशांक चड प्रतिनिधित्व दिवपाचे लेगीत आवाहन तांणी हे वेळार केले. अस्तंत आशियातल्या परिस्थितीचो संदर्भ दितना डोवाल हांणी हॉर्मुझची सामुद्रधुनी आनी लाल सागर हे सारख्या आंतरराष्ट्रीय दर्यादेग मार्गावरवी सुरक्षीत आनी बरे तरेन वेपार सुनिश्चित करपाच्या गरजेचेर लेगीत भर दिलो. हे बसके वेळार तांणी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचीव सर्गे शोयगू हांची भेट घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी संरक्षण, सुरक्षा, उर्जा आनी वेपार हे सयत वेगवेगळ्या मळावेल्या सहकार्याचो नियाळ घेतलो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आयजसावन कर्नाटक, गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. आयज ते बंगळुरूत आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनच्या 45व्या वर्धापन दिसाच्या जागतीक सुवाळ्यात वांटेकार जातले. त्या उपरांत ते दावणगेरेतल्या युनिव्हर्सिटी बीडीटी कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या प्लॅटिनम ज्युबली सुवाळ्यात वांटेकार जातले. फाल्यां उपराष्ट्रपती राधाकृष्णन पणजेंत गोंय राज्य स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वांटेकार जातले आनी सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीक भेट दितले. आयतारा ते कर्नाटकातल्या बेलथंगडीत सीआरआय इंडस्ट्रीयल पार्कचे उक्तावण करतले आनी श्रीक्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिराक भेट दितले. त्या उपरांत ते केरळातल्या कोट्टायम हांगा दिपिका

0: मल्याळम दिसाच्या 140व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्याचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सिक्कीम पुलिसांक प्रतिष्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशातले 15वे राज्य आनी ईशान्य भारतातले 3रे राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरीक केंद्रीत आनी दुर्बळ घटकां वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळांक केलां.
1: व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाया जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
0: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली ही चड पारदर्शकता सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतीशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी विद्यार्थ्यांक आश्वासन दिलां. नवी दिल्लींत सीबीएसई अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी सांगले,
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है. इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: यो खबरों तुम्हें आकाशवाणी पणजी केंद्र वाला ऐकता.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि त्रिपुरा ह्या राज्यां खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंता दिल्लीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांची पक्षाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. डॉ अर्चना गुप्ता हांची हरियाणा भाजपाचे मुखेली म्हणून तर केवल सिंग ढिल्लन हांची पंजाब भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्या. अभिषेक देवरॉय हांची त्रिपुरा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचेर नियुक्ती केल्या. हे नियुक्त्यांच्या माध्यमातल्यान नितीन नवीन हांणी राज्यांच्या तशेंच राष्ट्रीय पांवड्यावेल्या पदाधिकाऱ्यांचो नवो पंगड वेचून काडपाची प्रक्रिया सुरू केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत जनजाती सुरक्षा मंचा प्रतिनिधींची भेट घेतली. आदिवासी समाजाविशी मंचे समर्पण खऱ्यांनीच तोखण्या करपासारखेच आसा अशें सोशल मिडियावेल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. हे बसकेवेळार आदिवासी समाजाच्या विकास आणि सक्षमीकरणाकडेन संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांचेर अर्थपूर्ण चर्चा झाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइट्स हांची भेट घेतली. हे भेटीवेळार दोनूय वटेन अस्तंत आशियातल्या बदलत्या परिस्थितीचेर आणि भूंयमध्य दर्यादेग प्रदेशातल्या भारताच्या हितसंबंधांचेर चर्चा केली अशें एका सोशल मिडिया पोस्टार डॉ जयशंकर हांणी सांगले. सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी हालीच केल्ल्या भारत भेटीक लागून दोनूय देशांमधली भागीदारी एका नव्या पांवड्यार पावल्या अशें ते उलयले. जयशंकर हांणी सायप्रसातल्या जिमनीच हांगा युरोपियन युनियनच्या विदेश मंत्र्यांच्या अनौपचारिक बसकेक लेगीत बरी चर्चा झाल्याचे सांगले. तांणी युरोपियन युनियन आणि भूंयमध्य दर्यादेगेवेल्या देशांवांगडा आशिल्ले भारताच्या संबंधाविशी परतून एक फावट पुष्टी दिली. 2025-26 ह्या वर्सात दिल्लीत 370 आयुष्मान आरोग्य मंदीर सुरू केल्यात. ही केंद्रां केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण आणि निर्धारित आर्थिक मानकांप्रमाण विकसित आणि संचलित केल्यात असे दिल्ली सरकारान म्हळा. खर्च निर्धारित मर्यादेपरस चड झाल्याच्या माध्यमांमधल्या खबरांचे सरकारान खंडन केला. राजधानीतल्या भलायकी सेवांचो विस्तार पुरायपणान पारदर्शकतेन करतात असे दिल्लीचे भलायकी मंत्री डॉ पंकजकुमार सिंग हांणी सांगले. हवामान हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगडच्या कांय वाठारांनी गडगड आणि पावसा खातीरचो रेड अलर्ट जारी केला. काल राती राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या वाठारांनी पावस पडिल्ल्यान खर उष्णतायेतल्यान सुटका मेळ्ळी. हवामान खात्यान दिल्ल्या माहितीप्रमाण आयज बिहार, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात खर वारे मारपाची शक्यता उक्तायला. छत्तीसगड, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख

0: कर्नाटकांत अशीच परिस्थिती आसतली. अंदमान आनी निकोबार जुवे केरळ माहे बिहार ओडिशा पंजाब तामिळनाडू पुद्दुचेरी कराईकल उत्तराखंड आनी अस्तंत उत्तर प्रदेशात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ न्यू चंदीगडातल्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात सांजे 7:30 जातलो. आयच्या खेळातलो जैतिवंत पंगड आयतारा अहमदाबादात जावपी निमण्या खेळात आरसीबी पंगडा आड खेळटलो. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाषेचे गिज्ञान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. अधिक माहिती खातीर 7020-672710 ह्या क्रमांकाचेर वा rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गीक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चौकशी करपा खातीर स्थापन केल्ली उच्चेल्या पांवड्यावेली समिती कायद्याच्या गरजेचेर मुल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी आतंकवाद आड निर्णायक कारवाई करपाच्या गरजेचेर दिल्लो भर. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. भाजपान पंजाब हरयाणा दिल्ली आनी त्रिपुरा ह्या राज्यांखातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:29 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
1: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. सकाळची 8:50 आनी 8:51 जातात. आयकुया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

ऐकमनोज चित्रसंगीत या कार्यावरचे सुरवे कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजान, ये रास्ते है प्यार के या फिल्मातले हे गीत आशिल्ले आनंद बक्षी अंगले.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz.

0: FM Rainbow Chair. Hello, Doctor. Doctor.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.

0: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवाल्यांना मी उलयता. आता ऐकूया मुखेल खबरो.
2: नमस्कार, म्हाका वस्तू बाबडे ह्यो आसात कांय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन कर्नाटक, गोवा आनी केरळच्या 3 दिसांच्या दौऱ्यार वतले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांणी आतंकवादा आड निर्णायक कारवाय करपाच्या गरजेचेर दिलो भर. बेकायदेशीर घुसखोरी आनी हेर अनैसर्गिक कारणांक लागून जावपी कृत्रीम लोकसंख्येतल्या बदलांची चौकशी करपा खातीर स्थापन केल्ली उचेल्या पावण्यावेली समिती कायद्याच्या गरजेचेर मूल्यांकन करतली अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळा. भाजपान पंजाब, हरियाणा, दिल्ली आनी त्रिपुरा ह्या राज्यां खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केल्या. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मडगांव बेगिनूज ESI वैजकी महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन दिला. बंदर आनी न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडविया हांचे हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उक्तावण 8 जुनाक जातले. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक सुरू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान दिल्या. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशीं नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. आनी खेळात, IPL क्रिकेट सर्तीत दुसऱ्या क्वॉलिफायरच्या खेळात आयज गुजरात टायटन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आणि करवळीनं आता कुछ खट्टी कुछ मिठी या फिल्मातलं हे गीत अलका याग्निक आणि कुमार सानोहांच्या आवाजात, अन्नू मलिक हांचे संगीत आणि गीत समीर हांचे.

ऐकनू श्रेया घोषाल आणि जावेद अली यांच्या आवाजात शॉर्टकट या फिल्मातले हे गीत आशिल्ले. जावेद अख्तर हांचे हे गीत आणि संगीत दिले शंकर एहसान लॉय हांनी. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान हिंदी फिल्मगीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

आणि कार्यावळीन आता दस या फिल्मातले हे गीत के आणि शान हांच्या आवाजात पंची जानवी हांच्या गीताक संगीत दिला विशाल शेखर हाणी.

ऐकून घ्याशिल्ले दस या फिल्मातले गीत के आणि शान हांच्या आवाजान, विशाल शेखर हांचे संगीत आणि गीतकार आशिल्ले पंची चालोनवी.

0: रामा रामा क्या है ड्रामा, या फिर मधलं एक गीत के ह्यांच्या आवाजान तुम्ही निघते सायकल आहे आणि या गीता सांगता आयची चित्रसंगीती कार्यावळ हंगा सोपता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा

हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद होत आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, आनंद प्रकट करायला तशी वेळही यावी लागते. भोवतालचं प्रसन्न वातावरण त्याला साथ देतं आणि मगच आम्ही कणत कणत जगायचं की गाणी म्हणत जगायचं हेही आमचं ठरलेलं असतं. कायम प्रकाशाचे गाणे गाणाऱ्याला आणि हसत दुःखाचा स्वीकार करणाऱ्याला कधीच जीवन जगताना चढावड होत नाही, कारण सुख दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत. त्यामुळे सुखाबरोबर दुःख आणि दुःखाबरोबर सुख हे येतच, आणि दुःखाबरोबरच आपण खूप काही शिकून जातो. दुःख आम्हाला खूप काही शिकवून जातं आणि जगण्याचं वास्तव्य दाखवून देतं.

हे आशिल्ले टॉनी बरट्ट्यो घेवन आयिल्ले काजाराचो विश हें गीत तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान कांतारांची ही कार्यावळ.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलवाल्याने बोलता आमची फुडली कार्यवळ काय खेळातच. आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलवाल्याने बोलता ऐकपणो सकाळची 10:30 आणि 34 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ. ह्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. आयज ऐकूया पंडित जयतीर्थ मेवंडी हांचे गायन. ताणी गायलो राग गुणकली आणि राग शुद्ध सारंग. तर कार्यावळीक सुरुवात करताना पंडित जयतीर्थ मेवंडी हांच्या गायनान ऐकूया राग गुणकली.

पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनात राग शुद्ध सारंग निघतो समय ऐकलो आणि इथल्यान आयजीएमजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ हांगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 11 वरांचे दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आता आम्ही सक्षेपित करतात.

लवलान मेवलेटा 11:05 जाल्ले आसात. आयकुया गातार हे मेरातील. सुरवेक कुमार सानू हांच्या आवाजात ऐकूया ए आय मुंबई की मेरी जान. ह्या फिल्मातले हे सुंदरशे गीत.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जोडावाचा ते ह्या उपरांत ऐकूया वजीर या फिल्मातलं गीत. संगीत शांतनू मोइत्रा.

इष्टांनो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करत असताना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटीयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

अलका याग्निक आणि सोनू निगम यांच्या जोड आवाजात नृत्य समय ऐकलंय तुमको ना भूल पाएंगे या फिल्मातलं हे गीत आणि ह्या गीता सांगतकच गातार ही मेरा दिल कार्यवळ अंगात सोपता.

कार्यावळींची रुपरेषा सांगून झाले उपरांत आता कायखिणात अस्तुरी. बायला खातीर आशिल्ल्या ह्या कार्यावळीत आज ऐका सोनिया शहा हांचे कविता वाचन. 12:30 गीत गजल. 1:05 कानळवळां ही कातारांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 1:30 मराठीतल्यान खबरो आसतल्यो. एक वर जाऊन 40 कार्यावळींची रुपरेषा उपरांत सदाफुली. कोकणी सुगम संगीत 2:00 मिड डे न्यूज इन इंग्लीश. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावेल्यान आमी सक्षिप्त करतले. 2:30 हिंदी फिल्म गितां तुमकां आयकुपाक मेळटले. बरोबर 3:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत ह्या सभेतल्यान आमी तुमचो निरोप घेतले. सांजवेळच्या सभेन बरोबर 5:30 सभेच्या आरंभाक इंग्लिशीतली युववाणी. ह्या कार्यावळीत आज ऐकात स्पोर्ट्स राऊंड अप. 6:00 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. 6:15 शब्दोली कोकणी सुगम संगीत. 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 6:35 कातारां. बरोबर 7:00 सांजा आयकुपाक रावात गोश्ट तशी दासांची. अजय बुवा हांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली. 7:20 प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर. 8:15 गीत गजल. 8:45 समाचार. संध्या 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. रातच्या बरोबर 10:00 आयकुपात करावात तुमच्याच मागणी गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आयची आमची निमणी सभा सोंपतली. तर 1:09 ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

नमस्कार, हांव आकाशवाणी तशेंच माचयेवयलो कलाकार अजीत केरकार. आकाशवाणी म्हणून 90 वर्सां पुराय करता. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्याक धरून आमची आकाशवाणी जबरदस्त काम करता. देखून आकाशवाणीचे आतां मेरेनचे डायरेक्टर, एम्प्लॉईज, सगळे कलाकार हे सगळ्यांक मना काळजासावन परबी. भविश्यातले प्रवासाक आकाशवाणीक यश आवडेता. देव बरें करूं.

0: गौरी नाईक भट ह्यांच्यावर जातलंय हे गीत आम्ही ऐकलंय. बहिणीनो कार्यवळीत आता ह्या उपरांत ऐकूया सोनिया शहा ह्यांचे कविता वाचन.
1: सगळ्यांक म्हजो माई मोगाचो नमस्कार. म्हजें नांव सोनिया सुभाष शाह. म्हज्या पयली कवितेचें नांव आसा पावस. पावस येता येता येता येता म्हणटा, पावस येता येता येता येता म्हणटा, आत्ता येता मागीर येता येता येता, आत्ता येता मागीर येता येता येता, अदी मदी काळी निळी कुपां दटयता, अदी मदी काळी निळी कुपां दटयता, आत्ता येतलो अशी आमकां आस दिता. पावस येता येता येता येता म्हणटा, आत्ता येता मागीर येता येता येता, येता, येता, येता, येता, येता, येता, येता.

पाऊस येता येता येता येता म्हणटा, आत्ता येता मागीर येता येता येता. पाऊस भुरग्या वरी बाय बाय टाटा करूंक लागला, पाऊस भुरग्या वरी बाय बाय टाटा करूंक लागला. अदी मदी इल्ले इल्ले गडगड मारता, अदी मदी इल्ले इल्ले गडगड मारता. पाऊस येता येता येता येता म्हणटा, आत्ता येता मागीर येता येता येता. पाऊस हालीसार मनशावरी बेमान जाला, पाऊस हालीसार मनशावरी बेमान जाला. फटींगपणा चिटींगपणा करूंक लागला, पाऊस येता येता येता येता म्हणटा येता म्हणटा. म्हज्या दुसरे कवितेचें नांव आसा पाऊस कसोय पडूं. पाऊस असो येता, पाऊस असो येता, पाऊस तसो येता. पाऊस घसघश्यांनी येता, पाऊस शिरशीर येता, पाऊस दडका दडकांनी येता. पाऊस असो येता, पाऊस तसो येता, पाऊस घसघश्यांनी येता, पाऊस शिरशीर येता, पाऊस दडका दडकांनी येता. पाऊस कसोय येऊ दी, पाऊस कसोय पडू नी, पाऊस कसोय झडू नी, ती पावसाची मर्जी आणि जापसालकी. पाऊस जाऊन असा ह्या धर्तरेचो राजा, पाऊस जाऊन असा ह्या धर्तरेचो राजा. ह्या धर्तरेक भिजयता, फुलयता, फळयता, केळयता. पाऊस ह्या धर्तरेक फुलयता, फळयता, केळयता म्हणून आम्ही जियेता. पाऊस असो येऊंक जाय, पाऊस तसो येऊंक जाय, तो अधिकार आमकां ना. आमकां जाय तसो ह्या फुडें तो पडचो ना. पाऊस ह्या प्रजेचो जावन असा राजा. ताजे नेम नियम ह्या फुडें आमकां कळचे ना. ह्या फुडें ताजे नेम नियम ह्या फुडें आमकां पाळूंक जाय, ताजे दायज राखूंक जाय, ताजे दायज जाखूंक जाय. म्हज्या तिसरे कवितेचें नांव आसा शाणो पाऊस. खूब वर्सां जालीं हांव पावसाक पळयतां, खूब वर्सां जालीं हांव पावसाक पळयतां. पाऊस येता, पाऊस वता, पूण त्या पावसाची कोणाकूच केन्ना तोखणाय येना. पाऊस येता, पाऊस वता, पूण पावसाक कोणाची तोखणायंक जायना. अंदू पाऊस आयलो ज्युस्त वेळार, अंदू पाऊस आयलो ज्युस्त वेळार, चड मोठोय ना, चड बारीकूय ना, येवंक जाय तसो येता. दीसभर पडत रावना, रातभर रडतूय रावना. अदी मदीं बारीक झुळझुळीत येता, भुरग्यां वरी आपालिप्पा खेळटा. सगळ्यांक आमकां धादोशी करता, तेन्ना पावसाची अपुरबाय दिसता. पावसान अंदू वादळ वारें जावंक अजिबात दिवना, पावसान अंदू वादळ वारें जावंक अजिबात दिवना. नाल्ल, आंबे, पणस हांचो पाडावूय करूंक ना. ताच्या तोंडार अजिबात मारलें ना, लोकांच्या तोंडार अजिबात मारलें ना. पाऊस पावसान मोडतोडूय करूंक ना. अंदूच्या पावसान पोरी पावसावरी दीस रात पडून लोकांचे हालूय केले ना. अंदूच्या पावसान पोरूच्या पावसावरी दीस रात पडून लोकांचे हालूय केले ना. म्हणून पावसाक सगळ्यांनी मायेन तोखेला, म्हणून पावसाक सगळ्यांनी मायेन तोखेला. म्हज्या चवथे कवितेचें नांव आसा भुरगेपणांतली याद.

भुरगेपण घालता गो साद, म्हाका म्हजें भुरगेपण घालता गो साद. घरा फाटल्यान न्होय पोयो बगळे कशे पेवता, घरा फाटल्यान न्होय पोयो बगळे कशे पेवता. अशी कुशीची साळका गुलगुलू हसता, अशी कुशीची साळका गुलगुलू हसता. म्हाका म्हजें भुरगेपण घालता गो साद. घरा मुखा वेले माड आयज राखणदार जाल्या, घरा

रंग रंगयाळ्या फुलातले पकुले म्हव पळे चिवता, रंग रंगयाळ्या फुलातले पकुले म्हव पळे चिवता, म्हाका म्हजे भुरगेपण घालता ग साद, म्हाका म्हजे भुरगेपण घालता ग साद, फातडे पारा चाफ्या झाडार कोगुळ म्होवाळ म्होवाळ गायता, फातडे पारा चाफ्या झाडार कोगुळ म्होवाळ म्होवाळ गायता, गोड गोड निदांतल्यान आमकां जागयता, गोड गोड निदांतल्यान आमकां जागयता, म्हाका म्हजे भुरगेपण घालता गो साद, हरण छाप सत्रेन आई दोग दोगांक शाळेन पावयताली, हरण छाप सत्रेन आई दोग दोगांक शाळेन पावयताली, आपूण मात गाय कशी चिप्प भिजताली, आपूण मात गाय कशी चिप्प भिजताली, म्हाका म्हजे भुरगेपण घालता गो साद, आमोरेर तुळशी पेडार पेट्टा दिवो झेळ मेळो, आमोरेर तुळशी पेडार पेट्टा दिवो

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावां मदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव.

जॉन ग्रॅसीस हाणें गायिल्ल्या ह्या कांतारा सांगातकच आजची आमची कानळवळा ही कार्यावळींतल्यान हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनला वेल्यान आमी उलयता. आतां बरोबर 1:30 मराठीतल्यान खबरो आतां आमी दिल्ली केंद्रा वेल्यान सक्षवीत करतात.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज होर्मुझमधून पार. नीट पेपर फुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर T20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. या वर्षातही भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभारलेली असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असं अहवालात म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरुपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. या हंगामात भारतातल्या पावसाच्या स्थितीबद्दल ते यावेळी म्हणाले.
1: 2026 के मान्सून ऋतू जून से सप्टेंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. ये सामान्य का अर्थ है कि लॉन्ग टर्म एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग टर्म एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: येत्या जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड आणि गुजरातच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची समुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून ते 3 जून रोजी विशाखापट्टण बंदरात पोहोचेल. जहाजांच्या वाहतुकीचा माग घेणाऱ्या काही संस्थांच्या माहितीनुसार हे जहाज आज सकाळी भारताच्या

पश्चिम किनाराजवळ पोहोचलं होतं. इराणच्या आयआरजीसी नौदलाने गेल्या 24 तासात 23 व्यापारी जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिल्याचं वृत्त इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांवर वाहतूक शुल्क आकारण्याचा इराणचा प्रस्ताव आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरच्या वाहतुकीवर असं शुल्क आकारणं बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतली सर्व वाहतूक निःशुल्क असावी असं अमेरिकेनंही म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दिनानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज जगभरात सेवा बजावणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना अभिवादन केलं. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी त्यांची ही समर्पित सेवा जगातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींमध्येही एक महत्वपूर्ण बदल घडवून आणत आहे, अशा शब्दात डॉ जयशंकर यांनी जगभरातील शांतता रक्षकांचा गौरव केला. भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या वर्षा अखेरपर्यंत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिंधू यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशातील व्यवसाय वाढीसाठी आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते कॅनडा भारत व्यापार आणि गुंतवणूक मंचाचं उद्घाटन करण्यात आलं. हा मंच दोन्ही देशातील व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणून नवीन भागीदारी सुरू करण्यास मदत करेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. नवी दिल्ली इथं ते दूरदर्शन वार्ताहराशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं प्रधान म्हणाले. पेपर फुटी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून दिवसेंदिवस त्यात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं प्रधान यावेळी म्हणाले. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाईल. या नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही अशी घोषणा एनटीएने यापूर्वीच केली होती. तसंच विद्यार्थ्यांनी यापूर्वीच भरलेलं परीक्षा शुल्क त्यांना परत केलं जाईल असंही एनटीएने स्पष्ट केलं होतं. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केलेले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं. ही सुविधा 22 जूनला रात्री 11:50 उपलब्ध राहील. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. खटल्याच्या सुनावणीत होणाऱ्या विलंबामुळे पक्षकारांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीने निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. जामीन अर्जांवरचे आदेश त्याच दिवशी जाहीर करावेत, जर ते राखून ठेवले असतील तर दुसऱ्या दिवशी जाहीर करून न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावेत. जामीन किंवा शिक्षेच्या निलंबनाचा आदेश जारी होताच तो संबंधित तुरुंग प्रशासनाला कळवून त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितलं आहे. कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. सिद्धरामय्या यांनी सर्वाधिक काळ कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 38 धावांनी सहज पराभव करत भारतीय महिला संघाने 1-0 अशी आघाडी घेतली. चेम्सफोर्ड काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं नाणेफेक गमावल्यानंतर
निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या. इंग्लंडला 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 150 धावा करता आल्या. 40 चेंडू

40 चेंडूत 69 धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्ज हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. दुसरा टी20 सामना उद्या ब्रिस्टल इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित महिला टेनिसपटू अरिना सबालेंकाने फ्रान्सची एल्सा जॅकमो हिला काल चुरशीच्या सामन्यात हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना ऑस्ट्रेलियाच्या डारिया कात्साकिनाबरोबर होईल. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना रंगणार आहे. चंदीगडमध्ये महाराजा यादवेंद्र सिंह मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेलं आणखी एक जहाज हुरमुजमधून पार. नीट पेपरफुटी प्रकरण अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड बरोबर टी20 मालिकेतला पहिला सामना जिंकून भारताची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

233 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 1:40:27 जाल्ले आसात. जाणून घेवया ह्या मुखावेल्यो कार्यावळी. आतां कायकिनात कार्यावळीची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत सदाफुली कोंकणी सुगम संगीत तुमकां आयकुपाक मेळटलें. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावेल्यान आमी सक्षेपीत करतले. 2:30 हिंदी फिल्म गीत, 3 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान आनी उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो. 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी उपरांत आमी तुमचो ह्या सभेतल्यान निरोप घेतले. सांजवेळच्या सभेन बरोबर 5:30 सभेच्या आरंभाक इंग्लिशीतली युववाणी. ह्या कार्यावळीत आज आयका स्पोर्ट्स राऊंड अप. 6 वरांचे दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. 6:15 शब्दुली. 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 6:35 कातारांची कार्यावळ. 7 वरांचे तिनी सांजा, हातूर आज आयकात गोश्ट तशी दासांची, अजय बुवा हांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली. सात वरां 20 मिनटांचेर प्रादेशीक खबरो. 7:30 चावडेर. रातच्या 8:05 मराठीतल्यान खबरो आसतल्यो. 8:15 गीत गजल. आठ वरां 45 मिनटांचेर समाचार संध्या. 9 वरांचे न्यूज एट 9. 9:15 स्पॉटलायट. 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावेल्यान आमी सक्षेपीत करतले. रातच्याबरोबर 10 वरांचेर आयकुपाक रावात मनपसंत गीते, तुमच्या मागण्या गितांची कार्यावळ. 11 वरांचेर हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची निमणी सभा सोपतली. तर आयकुपिनो ही आशिल्ली कार्यावळींची रुपरेषा.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकर.

0: गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सा सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवतांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनी निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचें भाग्य म्हाका लाभलें. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदां 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आयकुया सदाफुली कार्यावळी सुरवेक डॉ शकुंतला भरणे हांच्या आवाजात आयकुया रमेश वेळुसकर हांची गीतरचना.

गौतमी हेदे आणि अजय नायक हांच्या जोडा वचतले हे गीत आशिल्ले बाकीबाब बोरकर हांचे आणि ह्या गीता संगताकच सदाफुली ही कार्यावळीतल्यान हांगा सोपता.

हिंदी फिल्मगीतांची ही कार्यक्रम ऐकतात. या उपरांत ऐकूया दुल्हे राजा ह्या फिल्मातले गीत सोनू निगम आणि जसपिंदर नरुला यांच्या जोडावाजात.

अलका याग्निक आणि उदित नारायण यांच्या जोडा वजात आम्ही ऐकले ताल या फिल्मातले गीत. आणि हे गीताक संगीत दिलंय ए आर रेहमान आणि ह्या गीता सांगतकच ऐकूपेनो हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ हंगा सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनला वेळेला आम्ही उलयता आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान आणि उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आता आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपित करता आणि 3 वरां 10 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो.

233 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं माधाई चॅनल. आता दनपारची 3:12 जाल्ली आसात आणि वेळ जाल्लो आसा आमच्या ह्या सभेतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ह्या वेळार तुम्ही ऐकूपाक शकता 105.4 MHz म्हळ्यार पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेच्यो कार्यावळी, तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरण सेवेतल्यो कार्यावळी तुम्ही ऐकूपाक शकतात. परतून मेळया माधाई चॅनलाचे 5:30 वरांचेर आमच्या मुखावेले सभेन. तो मेरेन आता आम्ही तुमचो निरोप घेता. नमस्कार.

फाल्यां म्हादय चॅनलाचेर सकाळी 10:30 वरांचेर एकाच शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन एकाच सदाशीव टिप्पणा मुले हांचे शेनाय वादन राग गुजरी तोडी. 11 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, जाल्यार 11:05 गाता रहे मेरा दिल ही हिंदी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. 11:30 वरांचेर स्टम ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. बरोबर 11:48 गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीचो मुखावलो भाग तुमकां आयकुपाक मेळटलो. 12:05 इंग्लिशीतल्यान खबरो, जाल्यार 12:10

तर श्रोत्यांनो आता ऐकूया FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर ह्या चॅनलचे सध्या चालू असलेल्या कार्यवळींची रूपरेषा. तर आता सध्या FM रेनबो सभेन चालू असा रेनबो सांज ही कार्यवळ. त्याच्या उपरांत बरोबर 6:30 मिनटांचेर कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो, आणि त्याच्या उपरांत रेनबो सांज ह्या कार्यवळीचो मुखावलो भाग तुमकां बरोबर 7:05 पर्यंत ऐकूपाक मेळटलो. त्याच्या उपरांत 7:05 इंग्लिशेतल्यान खबरो. 7:10 आज FM रेनबो सभेन ऐकात तुमची पसंती ही फोन इन कार्यवळ. तुम्ही फोन करून ऐकूपाक शकता तुमची आवडीची गीतां. 7:20 मजगती ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो, आणि त्याच्या उपरांत तुमची पसंती फोन इन कार्यावळीचो मुखावलो भाग बरोबर 7:58 पर्यंत तुमकां ऐकूपाक मेळटलो. ताच्या उपरांत 8:00 ऐकात कातारांची कार्यावळ. 8:30 सदाबहार हिंदी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकूपाक मेळटली. 9:00 न्यूज ॲट 9 आणि 9:15 सावन ऐकूपाक मेळटल्यो पाश्चात्य संगीताच्यो कार्यावळी. आज बरोबर 9:15 ऐकात फ्रायडे फिएस्ता ही पाश्चात्य संगीताची कार्यावळ. 10:00 हिंदीतल्यान खबरो. 10:05 आरजेस चॉईस ही कार्यावळ. 11:05 इंग्लिशेतल्यान खबरो.

11:10 पाश्चात्य संगीताची मुखावली कार्यावळ द लेट आर ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली आनी बरोबर 12 वरांचेर हिंदीतल्यान खबर. तर ह्यो आशिल्ल्यो 105.4 MHz FM रेनबो सभेन चलपी कार्यावळींची रुपरेषा. तर तुम्ही कितें महादेवी चॅनल 233.1 MHz 1287 KHz आयकत रावात महादेवी चॅनल.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि इश्टानो आता स्टुडिओन वेळ झाला असा 16:16 आणि मुखार ऐकूया शब्दोली ही कार्यावळ आणि ह्या कार्यावळीन ऐकूया हे पहिले गीत शान हांच्या आवाजात.

तुम्ही कितें शब्दुली ही कार्यावळ 233 एक मिनटां म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर. इश्टानो, ही कार्यावळ मुखार वताना तुमकां आयकूंक दिता गौतमी हेदे बांबोळकार हांच्या आवाजान हो मुखावलो आवाज.

0: आयको बनो ह्या गीता संघांतल्यान आता शब्दोली हे कार्यावळींतल्यान आमी तुमचो निरोप घेता आनी आतां कांय खिणांतच आयकूंक दिता कोंकणींतल्यान राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज गोंयांत दाखल जाल्यात. फाल्यां 30 मे दिसा उपराष्ट्रपती पणजेंत गोंय राज्य घटक दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जातले. त्या उपरांत ते गोवा CSIR राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेक भेट दितले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज सांगला की पेपर फुटीची घटना अत्यंत चुकीची आसा. डीडी न्यूजाक दिल्ल्या खासा मुलाखतीन श्री प्रधान हांणी आश्वासन दिला की फेरपरिक्षा प्रक्रिया कसल्याच चुकांशिवाय योग्य आनी पद्धतशीरपणान जातली. हे काम सुरळीतपणान जावचे म्हण सगळ्यांनी सहकार्य करचे अशे आवाहन तांणी केला. विद्यार्थ्यांक संबोधित करताना मंत्री प्रधान हांणी म्हटला की सरकाराक तांच्यो चिंता समजतात आणि त्यांच्या वांगडा चुकीचे घडला हे मंत्र्यांनी मान्य केले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
1: केंद्रीय पंचायत राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल हांणी आयज सांगला की 2047 वर्सा मेरेन महासत्ता आनी संवसारातली मुखेल अर्थव्यवस्था घडोवपाच्या दिकेन भारताचो प्रवास तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीक सक्षम केल्याशिवाय साध्य जावं शकना. आयज ते गुवाहाटीन हांगा पंचायत राज्य मंत्रालयाच्या सेवा से समृद्धी या सेवा वितरणाच्या प्रादेशिक कार्यावळीच्या उक्तावण सत्रात उलयताले. राज्य आणि देशाक सक्षम करपा खातीर गाव पातळीर नागरिकांक सक्षम करप ही एक गरज असा हाचेर मंत्र्यांनी भर दिला. देशांत पेट्रोल डिझेल आणि LPGचो फावो तो साठो असा आणि सगळ्यो शुद्धीकरण कारखाने वडा पावड्यार चलतात अशे सरकारान सांगला. नवी दिल्लीन आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेन उलयताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयातली संयुक्त सचिव सुजिता शर्मा हांणी सांगले LPG उत्पादन सगळ्या काळांत चड असा, जे दिसाक सुमार 92,000 मेट्रीक टन असा. तशेंच खंयच्याच LPG वितरकान ड्राय आउट जाल्ल्याची माहिती मिळूंक ना अशें तांणी मुखार म्हटलां. सशस्त्र सीमा दळान पाणी टंकी लागसार भारत नेपाळ सीमेचेर खारीबारी भागातल्यान नेपाळांत प्रवेश करपाचो यत्न करताना 2 थाई नागरिकांक अटक केल्या. केतला आणि चित्तारा ह्यो 2 बायलां नेपाळांत प्रवेश मेळोवपा खातीर बनावट इमिग्रेशन सिक्के वापरतात हे दळाच्या जवानांच्या नदरेक येल्या उपरांत तांकां काल अटक केल्या. ह्या प्रकरणात कथीतरित्या सामील आशिल्लो आणि 1 व्यक्ती फरार असा. पोलीस या प्रकरणाचो तपास करीत असात. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे असा. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. ताका कोंकणी भाषेचे गिन्यान आसपाक जाय. अर्ज करपाक निमाणी तारीख 1 जून 2026 अशी असा. चड माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल या पंगडामधी आयज न्यू चंदीगड हांगच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचेर महत्वाचो क्वालिफायर 2 सामनो जातलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. या सामन्याचो जैतिवंत पंगड आयतारा अहमदाबाद हांगा नरेंद्र मोदी मैदानाचेर जावपी IPL 2026 फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स मंगळूर या पंगडाकडेन सामनो खेळटलो. हवामान. भारतीय हवामान खात्या

त्यान मान्सून पावसाच्या हंगामान जून ते सप्टेंबर या काळान देशान सामान्य परस उणो पावस पडटलो असो अदमास काढला. आयज नवी दिल्लीन पावसाच्या अदमासाविशी मिडिया कडेन माहिती दितना विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन हांणी सांगला की हंगामान ईशान्य भारताचेर पावस सामान्य आणि साऊथ पेनिन्सुलार आणि वायव्य भारताचेर सामान्य परस उण्या पावसाची शक्यता आसा अशी माहिती ताणी मुखार दिल्या. मिडियाक संबोधित करताना आयएमडीचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहोपात्रा हांणी सांगले जून म्हयन्यांत देशातलो सरासरी पावस सामान्या परस चड आसपाची शक्यता आसा. ह्या काळांत वायव्य ईशान्य आणि दक्षिण पेनिन्सुला सयत देशातल्या कांय वाठारांनी सामान्य वा सामान्या परस चड पावस पडपाची शक्यता आसा अशें ताणी सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

तुम्ही घेता आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल आणि ईशान्य आता स्टुडिओ वेळ झाला असा 6:37 आणि आता ह्या सभेन तुमका मुखार आयकूंक दिता कातारांची कार्यावळ.

तुम्ही एकदा कातारांची कार्यावळ म्हादळी चॅनलाच्या रानिश्टांनो ही कार्यावळ मुखार व्हरतना आता मुखार ऐकूया आंतोनेद आणि रॉबिन वाझ हांचो हो जोड आवाज.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही घेता कांतारांची कार्यावळ. अनिश्ठानो, ह्या कार्यावळींत आतां तुमकां मुखार आयकूंक येता आल्फ्रेड रोज हांचो हो मुखावलो आवाज.

तुम्ही एकदा आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा दे चॅनल आणि ह्या खिणाक ऐकतात कातारांची कार्यावळ. तर एकोप्यानं ह्या कार्यावळीनंतर मुखार ऐकूया एच ब्रिटन हांच्या आवाजान हे मुखावले कातार.

एगवेनो कातारांचे कार्यावळीन तुम्ही ऐकतले एच ब्रिटन हांचो हो आवाज मारिया लीना आनी ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया अमित कुमार हांच्या आवाजान हे मुखावले कादार सुंदर तू गोवा.

0: अनंकपन ह्या कातारां सांगातान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. तुमी आयकता म्हादय चॅनल.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: आपण एक दहात म्हादय वाहिनी श्रोते हो डास हा आपल्या घरात सहज दिसणारा जगातील सर्वात लहान पण प्रचंड शक्तिशाली कीटक आहे. दिसायला हा जीव अगदी चिमुकला आणि नाजूक असतो, पण निसर्गाने त्याला एक उत्तम शिकारी बनवला आहे. थोडक्यात सांगायचं तर डास हा निसर्गाचा एक असा अनोखा जीव आहे जो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि पुढच्या पिढीसाठी रोज माणसाशी लढा देत असतो. चला तर ऐकूया गोष्ट तशी डासांची, अजय बुवा यांची कथा आपल्या पुढच्या कार्यक्रमात तिन्ही सांजा.

0: श्रोते हो, आता ह्या कार्यक्रमात ऐकूया गोष्ट तशी डासांची, अजय बुवा ह्यांची कथा.
1: जिकडे पिडण्याची हद्द संपते व बांधण्याची हद्द सुरू होते, नेमके तिथेच धरमपाल सिंगने ढाबा सुरू केलाय. मुंबईला जाणारा हा मुख्य रस्ता, इथे नेहमी वाहनांची वर्दळ असते. या भागात गाड्यांचे हॉर्न, ब्रेक लावण्याने होणारा टायरचा आवाज, जुन्या ट्रकांचा त्यांचा खास असा ठेवणीतला आवाज, हे सोडलं आणखीन दुसरा आवाज ऐकायला मिळणार नाही. 24 तास हाच आवाज. हा, एक आवाज वेगळा आहे, तो म्हणजे डासांचा. त्यांचं ते तार सप्तकातील गुणगुणणं वाहनांच्या आवाजाकडे स्पर्धा करायचं. ह्या भागात गुरेढोरे घेऊन लोक यायची, ती लोक आले रे आले की डासांची मेजवानी सुरू व्हायची. सरदारने हा ढाबा बांधण्याचे सुरू केल्याबरोबर मात्र त्यांना चांगले दिवस आले. कधीतरी मिळणारे रक्त दररोज मिळायला लागले. ढाब्याच्या बांधकामाला बरेच मजूर लोक यायचे. त्यांच्या हातापायावर बसून यांची दे मजा चालू असायची. परंतु त्यांची ही आयते मेजवानी जास्त दिवस चालली नाही. उद्घाटन होऊन आज 5 दिवस झाले, एक पण गाडी येथे थांबली नाही, ना दिवसाची ना रात्रीची. पूर्वी मेंढफाळ लोक तरी यायचे, परंतु धरमपाल सिंगने चारही बाजूंना काटेरी कुंपण घातल्यामुळे ती सुद्धा येत नाहीत. ढाब्यावर राबणारी माणसे 3, त्यातला सरदार पायाकडे कायम कॉईल लावून ठेवायचा, त्यामुळे तिथे जाणे दुरपास्त व्हायचे. सगळ्या डासांना वाटले आणखीन 2 दिवस जर सरदाराला गिरायक नाही मिळाली तर उपासमार ठरलेली आहे. परंतु त्यांचा धावा देवाने ऐकला व दुसऱ्या दिवशी सकाळी पांढरी शुभ्र कार ढाब्यासमोर येऊन उभी राहिली. पोरा टोराणा घेऊन सगळे डास एकादमात गाडीच्या दिशेने धावायला लागले. त्या डासामध्ये तो डास व त्याची बायको सुद्धा होती. नाही खुला आहे क्या? एकट्याने सरदाराला विचारले. हा साहब, 4 दिन पहिले. आइए बैठिए. ए जुगनू, साहबको अच्छा सर्विस देना. सरदाराने जुगनूला फरमावले. त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. ताबडतोब त्याने फॅन लावले. फॅनच्या वाऱ्यामुळे डास लोकांना त्या माणसापर्यंत जाणं अवघड होऊ लागलं. शेवटी डासाने वेगळा विचार केला व काही जण बेसिनकडे बसले, काही जण स्वच्छतागृहाकडे. ती माणसे हात धुवायला येताच एक एक चोच मारून पोट भरण्याकरता. तो डास मात्र वेगळ्या विचारात गुंतला. त्याने पाहिले कारमध्ये एक बाई आपल्या तांदुल्या मुलाला घेऊन मागच्या सीटवर बसू नये. इतर डासांच्या लक्षात ही गोष्ट येण्याअगोदर त्याने कार

धूम ठोकली, परंतु त्याची ती उडी कारच्या काचेवर आपटली व पंखांना मुकामार बसला. त्याने विचार केला, जेवायला गेलेले लोक आत येतीलच, तेव्हा काही क्षणात आत जाऊन पोट भरायचे व गाडी वेग घ्यायच्या आत बाहेर पडायची. जेवून आलेली माणसे येताना मान खांदा मनगट खाजवत येत होती. डासाला समजले, बेसिनकडच्या डासाने ताव मारला तर. त्या माणसाने दार उघडल्याबरोबर तो डास आत शिरला. जरा ग्लास नीचे करो और एसी बंद करो, बाहर की हवा खाएंगे, त्या बायकोने म्हटले. नाही रे बाबा, इधर मच्छर बहुत है, घुस जाएंगे कार में, थोडा आगे जाने के बाद खुला छोडेंगे, तिच्या नवऱ्याने म्हटले. त्यांचे हे संभाषण ऐकून तो डास घाबरला व त्याने उपाशी पोटीच बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कारच्या काचा वर गेल्या होत्या. एसीच्या थंड वाऱ्यात तो आपली भूक काही काळ विसरला, परंतु जाणी होताच त्याने जेवणाची व्यवस्था करायचे ठरवले. त्याला वाटले ड्रायव्हरला चावावे, परंतु त्याचं मन म्हणायला लागलं, गाडी चालवतोय म्हणजे त्याचं शरीर व मन जागृत असणार, एकाच थापटेत मारून टाकेल. तिच्या नवऱ्याला चावायचं म्हटलं तर तो सुद्धा गझल ऐकण्यात मग्न होता. म्हणजेच जागाय, उगीच मरू आपण, मरणाच्या विचाराने तो जरा घाबरायला लागला. समजा मेलोच तर इथे अंत्यसंस्कार कोण करणार? आपल्या भागात कोणी चिडून मारलं तर त्या भागातील ओळखीच्या मुंग्या प्रेत घराकडे पोचवतात, इथे कोण ओळखणार ह्या अनोळखी भागात? उगीच आत्मा भटकत राहील. जमत असेल तर बघूया, रुकू शकतो का भूक? कारण ती माणसं गाडीत बोलत होती, खाना अच्छा आहे और धाबा भी नया आहे, वापस इधरही आएंगे जाते वक्त. ती माणसे शिर्डीला चालली होती देवदर्शनाला. हे त्यांच्या बोलण्यावरून त्याच्या लक्षात आले, दोन दिवसांनी ह्याच मार्गाने ती परत जाणार होती. आपल्याला मूल होऊ दे म्हणून त्याने नवस केला होता, तो फेडण्याकरता ते तिकडे चालले होते. गाडीत एक लहान बाळ आहे हे तो एवढ्या वेळ विसरूनच गेला होता. तो डास सीटच्या खाली लपला होता. त्याने हळूच मान वर करून बघितले, ड्रायव्हर तंद्रीत गाडी चालवत होता, बाकीची दोन्ही मस्त झोपली होती, ते लहान बाळ सुद्धा मस्त पवडलं होतं. मगापासून एकाच जाग्यावर अडगळीत बसल्यामुळे त्याचे अंग अडखळले होते. उडण्याकरता त्याने पंख फडकावले, अशक्तपणा त्याला जाणवू लागला. पोटाची भूक भागवणे आता गरजेचे होते. त्याने ठरवले, सुस्त झोपलेल्या बायकोच्या गोऱ्या पिट्ट पोटाचा चावा घ्यायचा. चावण्याकरता चांगली जागा तो शोधू लागला. आता चोच मारणार एवढ्यात तो मागे सरला. त्याला त्याच्या वचनाची आठवण झाली, माझ्या होणाऱ्या मुलाची मी शपथ घेऊन सांगतो की परस्त्रीकडे मी कधीच वाकड्या नजरेने बघणार नाही, कुठल्याच परस्त्रीच्या अंगाला शिवणार नाही, मग ती मादी डास असो किंवा इतर जीवांची मादी. लग्नाच्या पहिल्या रात्री हे वचन त्याने आपल्या बायकोला दिले होते. आता त्याच्यासमोर एकमेव पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे ते लहान बाळ. आपली नजर त्याने त्या लहान मुलाकडे फिरवली. आईच्या कुशीत ते बाळ मस्त पवडलं होतं. त्याचा तो निष्पाप निरागस व गोंडस चेहरा पाहून त्याला आपल्या मुलांची आठवण झाली. काय करत असतील माझी बाळं? झोपली असतील का आतापर्यंत? काय आपल्या आईला कवटाळून माझी वाट बघत बसली असतील? मुलांच्या आठवणीने आपण उगीच आलो असे त्याला वाटू लागले. त्याने ठरवले, नाही चावायचे त्या बाळाला, असू दे मी उपाशी. तीर्थक्षेत्रावर उपाशीपुढे गेल्यावर जास्त पुण्य मिळेल. पहाटे पहाटे गाडी शिर्डीला पोहोचली. डासाला वाटले जावे ह्या माणसाबरोबर आणि घेऊन यावे दर्शन देवाचे, परंतु लगेच त्याला इथल्या भागातील डासांची आठवण झाली. डासांना परका डास आपल्या प्रांतात चालत नाही, फोडून टाकतात. सीटाखाली तो तसाच लपून राहिला. उपाशीपोटी जीव व्याकुळ झाला होता. त्याला त्याचे मरण समोर दिसत होते, परंतु तो मरणाला लांबवत होता आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर. त्याचं एक मन म्हणायचं, तीर्थक्षेत्रावर मरण आलं तर थेट स्वर्गाची दारं आपल्याकरता खुली होतील, मोक्ष मिळेल. परंतु त्याचं दुसरं मन म्हणायचं, आपला खरा स्वर्ग म्हणजे बायको आणि मुलं. बायकोच्या मांडीवर जर मरण आलं तर पुण्यक्षेत्रापेक्षाही 10 पटीने पुण्य लाभेल. त्याने ठरवलं मरायचं ते थेट बायकोच्या मांडीवरच. गाडी आता परतीच्या वाटेला लागली व मजल दर मजल करत त्याच ढाब्यावर पोहोचली. आई आई गाडी आली, बाबांना घेऊन गेलेली गाडी आली, त्याच्या मुलाने एकच गोंधळ केला. सगळेजण त्या गाडीतून खाली उतरले. जातेवेळी ती बाई उतरली नव्हती, परंतु ड्रायव्हर व तिच्या नवऱ्याने जेवणाची तारीफ केल्यामुळे आता ती उतरली होती. 2-3 दिवस पोटात काहीच न गेल्याने अर्धमेला झालेला तो डास हळूहळू शुद्धीवर आला. आपल्या मातीचा गंध त्याच्या नाकात जो गेला होता, हळूहळू तो सीटाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या बायको व मुलाने गाडीकडे कूच केली. कधी एकदा नवऱ्याला डोळे भरून पाहते असे तिला झाले होते. एवढ्यात ढाब्यावर गेलेला ड्रायव्हर

परत आला. वाटेत घेतलेली मिनरल वॉटरची बाटली न्यायला तो आला होता. बाटली काढण्याकरता त्याने सीट खाली हात घातला. त्याचवेळी त्याला उठण्याचा प्रयत्न करणारा डास नजरेस पडला. शिर्डीला त्याला तिथल्या डासाने चांगलाच फोडला होता. गाडीत झोपलेल्या ठिकाणी त्याला वाटले हा डास त्यातलाच एक. साले रातभर उधर मुझे सताया और अब इधर मजे से सो रहा है, चल अब बदला लेता हूं, असे म्हणत त्या डासाला चिमटीमध्ये पकडून त्याने बाहेर काढले. डासाच्या बायको व मुलाने एकच हंबरडा फोडला, परंतु त्यांचा आवाज ड्रायव्हरपर्यंत पोचलाच नाही. ड्रायव्हरने त्याला दोन बोटाने चिरडले व खाली फेकून दिले. हाताला रक्ताचा डाग न लागलेला बघून तोही अचंबित झाला. डासाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला कुशीत घेतले. त्याची शेवटची फडफड चालू होती, परंतु शेवटच्या घटका मोजताना

0: शेवटची फडफड चालू होती, परंतु शेवटच्या घटका मोजताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याने शेवटी एकच म्हटलं, प्रिये, तुझ्या मांडीवर मरायचं स्वप्न होतं बघ, पूर्ण झाल्याचं समाधान वाटतंय.
1: श्रुती हो, तुम्ही ऐकत आहात तिन्ही सांज हा कार्यक्रम, आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत होतात गोष्ट तशी डासांची, अजय बुवा ह्यांची कथा. आणि ह्या कार्यक्रमात आता पुढे ऐकू देत आहोत हे पुढचं गाणं.

श्रोते हो, माधवी वाहिनीवर आपण ऐकत आहात तिन्ही सांजा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमात आता पुढे ऐकू देत आहोत आशा भोसले यांच्या स्वरात हे पुढचं गाणं.

0: Катат.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
2: सरकारी खाजगी आणि कोमुनी दादीचे जमनीतली घरां नावाचेर करपी म्हजे घर येवजणे खाला आनीक 3,000 अर्ज निकालात काढल्यात. उत्तर आणि दक्षिण गोंयात खाशेली कार्यावळ आयोजित करून 3,000 घरांच्या सनदींचे वाटप करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनो सगळ्या मेरेन पावोवपा वांगडा एनडीए सरकाराक 12 वर्ष पुराय जाल्ले खातीर दरेका मतदारसंघात कार्यावळी आयोजित करतले. भाजप मगो आणि सरकाराक फाटबळ दिवपी अपक्ष आमदारांची आज पणजे बसका झाली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. बसके उपरांत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी बसकेतल्या निर्णयांची माहिती दिली आणि केंद्रातल्या एनडीए सरकाराक 12 वर्ष पुराय जाल्यात ते निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां बसकेत परबी भेटयली. ह्या निमतान दरेका मतदारसंघात विविध कार्यावळींचे आयोजन जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सप्टेंबर वा ऑक्टोबर म्हयन्यात गोंयाक भेट दितले. ह्या वेळार तांचे वस्तुकी साबार प्रकल्पांचे उक्तावण जातले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. त्याचपरी प्रधानमंत्री रोजगार येवजणे खाला आता मेरेन 1,500 तरणाट्यांक प्रशिक्षण दिलां, तशेंच आनीक 15,000 तरणाट्यांक प्रशिक्षण दितले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी हे वेळार उलयतना दिली. साखळीच्या रवींद्र भवनात फाल्यां 30 मे 2026 ह्या दिसा साखळी शॉर्ट फिल्म महोत्सव जातलो. 30 मे दिसा सकाळी 10 वरांचेर महोत्सवाचे उक्तावण जातले. सांजवेळा 6 वरांचेर इनामां वाटप सुवाळ्याचे आयोजन केलां. ह्या शॉर्ट फिल्म महोत्सवात वट्ट 13 शॉर्ट फिल्म दाखयतले अशी माहिती साखळी रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष चिमूलकार हांणी दिल्या. रसिकांनी व्हड संख्येन ह्या महोत्सवाक हजर रावचे अशें आवाहन साखळी रवींद्र भवनान केलां. वीर सावरकर युवा मंच दिवचल आणि भारत सरकाराच्या युवा व्यवहार खात्याकडेन जोडून आशिल्ल्या मेरा युवा भारत या संस्थेच्या वतीन विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीच्या निमतान दिवचल शहरात एक खास कार्यावळ घडून हाडली. दिवचले बोर्डेच्या शांताराम नगरातल्या सभागरात ही कार्यावळ झाली. या कार्यावळीत मुखेल वक्ते म्हणून भारत माता की जय संघटनेचे जाळवणदार आत्माराम गांवकार हजर आशिल्ले. इतले मजगतीं विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान साखळीच्या रवींद्र भवनात काल एक गीत सावरकर ही खाशेली कार्यावळ झाली. तातूंत तेजस वेर्णेकार आणि स्नेहल गुरव हांणी वाटो घेतिल्लो. आता हवामान. हवामानातल्या वेगवेगळ्या बदलांक लागून आयज आनी फाल्यां म्हळ्यार 29 मे आणि 30 मे मजगतीं राज्यांत जोगलां आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. काल गोंयांत किरकोळ पावसाची नोंद जाल्या. आयज हवामान खात्यान तापमान नोंद केला ते प्रमाण पणजे चडाचड तापमान 34.6 आणि उण्यात उणे 28.5 अंश सेल्सियस, जाल्यार मुरगांवांत चडाचड 34.4 आणि उण्यात उणे 28.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या. फुडले 6 दीस राज्यात चडाचड 34 ते 35 जाल्यार उण्यात उणे 27 ते 28 अंश सेल्सियस तापमान उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. 1 मार्च ते 28 मे मेरेन राज्यात सरासरीन 74.8 मिलीमीटर पावस पडिल्ल्याची नोंद जाल्या. आणि आता ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी. वृत्त निवेदकाच्या पदाखातीर तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. ताका कोंकणी भाषेचे गिन्यान आसपाक जाय. त्याच परी इंग्लिशीतल्यान कोंकणीत अणकार करपाची कुशळटाय ताचे कडेन आसप गरजेची आसा. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून 2026 आसा. चड माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क सादचो अशें आकाशवाणीन कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयच्या घटक राज्याच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज गोंयांत पावल्यात. गोंयचे राज्यपाल तशेंच मुखेलमंत्र्यांनी गोंय घटक राज्य दिसा निमतान गोंयकारांक परबी भेटयल्या. संवसारीक पर्यावरण दिसा म्हळ्यार 5 जून दिसा गोंय ग्रीन कॉरिडॉर उपक्रमांतल्यान राज्याच्या राष्ट्रीय आनी राज्य महामार्गांचेर 90 दिसांची मोहीम सुरू करतले. गोंय हे घडये एकमेव राज्य

0: चावडेर कार्यावळींत तुमकां येवकार दर्शनूय. आयज ह्या कार्यावळींत ऐकुया गोंयची कुळागर शेती पद्दत ह्या विशयाचेर उलोवप.
1: नमस्कार. गोंयच्या कुळागर पद्दतीचेर जाणून घेवया. गोंयान पश्चिम घाटाच्या उताराचेर सगळ्यांत वयर काजू वा आंब्याची लागवड आसता. त्याच्या सकयल सुपारी आणि हेर पिकांची लागवड करता आणि त्याच्या पोंदा सवथळ जागेचेर भात पिकाची लागवड केली वता. ह्या उताराचेर सपना भशेन करून सुपारीची लागवड केली वता, जेका कुळागर अशें म्हणटा. आणि आयज ह्याच विशयाचेर म्हायती दिवपा हांव हांगा आयला. गोंयान कुळागर पद्दत सत्तरी, फोंडा, सांगे, केपे आणि काही प्रमाणात दिवचल तालुक्यांत दिश्टी पडटा. ह्या पद्दतीन सुपारी हे महत्वाचे पीक असून तेका बरे दर असल्या कारणान ताचपासून चड येवणावळ शेतकऱ्याक मेळटा. गोंयान सुमार 3,000 हेक्टरा खाला सुपारीची लागवड केल्ली आसा. सरासरी एका झाडापासून अर्धो ते पाऊण किल सुपारीचे उत्पादन मेळटा. आता या मुखार

ऐकुबॅन हो, तुम्ही एकदा चावडेर ही कार्यावळान ह्या कार्यावळीन तुम्ही आत्ताच ऐकले डॉक्टर शकुंतला भरणे हांचो हो आवाज. आनी ही कार्यावळीन आता मुखार ऐकुया उल्हास भुयाव आनी सुमन सरमळकार हांच्या जोडावाजान हे मुखावले गीत.

0: मोगा मंगळूर कारा,
1: मोगा गोयकारा,
0: मोगा मंगळूर कारा। तुम्ही घेता चावडेर ही कार्यावळ, आणि ह्या कार्यावळीन तुम्ही घेताले उल्हास भुयाव आणि सुमन सरमळकार हांचो हो जोड आवाज। त्रिष्टानो, ही ह्या कार्यावळीन आता मुखार ऐकूया फुडली गीतांच, पूण ताच्या पयली घेऊया एक ल्हानसो विसव।

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आणि आता काय खेळातच तुमका ऐकूपाक भेटल्यो मराठीतल्या खबरो ऐकत राहत महादेवी चॅनल.

आयकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1,74,000 क्विंटलचा राष्ट्रीय बियाणे साठा स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत खरीप हंगाम 2026 आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलत होते. देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन अंदाजे 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त झालं असून ते आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे अशी माहिती चौहान यांनी दिली. आतापर्यंत 9,76,000 शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही असं चौहान म्हणाले. खत वितरणात पारदर्शकता, काळाबाजार रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांना योग्य पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज असल्याचं चौहान म्हणाले. सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता चाचणी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य असून त्यासाठी शिक्षकांना दिलेली मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. शिक्षकांना चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मुदतवाढ देण्याचे तसेच ही परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षकांच्या सेवा शर्तींमध्ये याचा अंतर्भाव नसल्याचं कारण देत अनेक शिक्षकांनी टीईटी बंधनकारक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीटचे पेपर फुटल्यानंतर दाखल झालेल्या याचिका समूहावर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. नीट परीक्षेबाबत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी सशक्त आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी त्यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. प्रधानमंत्री स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असल्याचं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र जबाबदारी निश्चित करणारा आणि अशा परीक्षांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सविस्तर जबाब दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाला दिले आहेत. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट यूजी परीक्षेसाठीचा शुल्क परतावा मिळण्याकरता बँक खात्याचे तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 22 जूनपर्यंत वाढवली आहे. आधी ही मुदत 26 मेपर्यंत होती. मात्र नोंदणी केलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 13 लाख विद्यार्थीच त्या मुदतीत तपशील सादर करू शकले होते. त्या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप तपशील सादर केले नाहीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं सुलभ व्हावं या उद्देशानं ही मुदतवाढ दिल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. भारताने माता आणि बाल आरोग्य पोषण आणि आर्थिक संरक्षण या क्षेत्रात वेगाने प्रगती केल्याचं आज प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात म्हटलं आहे. या सर्वेक्षणानुसार 95.9% गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेण्यात आली तर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत सरकारी मदत घेणाऱ्या मातांचं प्रमाण 70%-76.2% वाढलं आहे. भारताचा एकूण प्रजनन दर 2% कायम असून 1 वर्षापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाचं प्रमाण 96% जास्त असल्याचं सर्वेक्षणात नमूद आहे. या सुधारणा सरकारच्या विविध उपक्रमांचा सातत्यपूर्ण प्रभावच दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नवी दिल्लीत तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था TOFEI या अॅपच्या प्रायोगिक आवृत्तीचं अनावरण आज केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांच्या हस्ते झालं. देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख सुनिश्चित करणं हा या अॅपचा उद्देश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
देशात एलपीजीचा 30 दिवस पुरेल इतका राखीव साठा करण्यात

चे निर्देश सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना दिल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत त्या आज बोलत होत्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्याल्यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून दापोडी, फुगेवाडी, काळेपडळ,

0: पुरी फुगेवाडी काळे पडळ आणि हडपसर परिसरातही 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धी दर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 वार्षिक अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज प्रसिद्ध केला. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान भारतानं या वर्षातही कायम राखलंय. जागतिक स्तरावर इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या समस्या ही आव्हानं असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी असल्यानं पुढच्या काळात आर्थिक वाढीला चालना मिळेल असा अहवाल म्हटलं आहे. 2026-27 महागाई दर 4% रोखण्याचं उद्दिष्ट अहवालात नमूद केलं आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनांचा निधी डिजिटल चलनाच्या स्वरूपात वितरित करण्याचा विचार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली, त्यात सुमारे 48,021 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती अशी माहिती अहवालात दिली आहे. भारत चीन सीमा व्यवहार समन्वय कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सीमापार नद्यांचं व्यवस्थापन आणि सहकार्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सीमेवरच्या नद्यांच्या पाणी व्यवस्थापन संबंधात लवकरच एक तज्ज्ञांची बैठक व्हावी अशी मागणी भारतानं केली आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग ल्यांग उद्यापासून भारताच्या दौऱ्यावर येणार असून ते प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. काँगो प्रजासत्ताकात इबोलाचे 906 संशयित रुग्ण असून त्यातले 223 जण मृत्यू पावले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेनं आज ही माहिती दिली आहे. काँगो प्रजासत्ताकात बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची साथ सुरू असून 125 जणांना इबोलाचीच लागण झाल्याचं नक्की झालं आहे आणि त्यातल्या 17 जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. या बुंदी बुगियो प्रकारच्या इबोलाची लागण युगांडातही झाली असून त्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. व्हाईस अॅडमिरल अजय कोचर यांनी आज 48वे उपनौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले कोचर जुलै 1988 भारतीय नौदलात रुजू झाले होते. आपल्या 37 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी नौदलातली विविध पदं भूषवली आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत आज चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 2 बाद 76 धावा झाल्या होत्या. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026 दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली.
1: 2026 के मानसून ऋतु जून से सितंबर के दौरान पूरे देश में सामान्य से कम बारिश होने का सबसे ज्यादा संभावना है. दक्षिण पश्चिम मानसून ऋतु जून से सितंबर 2026 में उत्तर पूर्व भारत में सामान्य वर्षा होने का संभावना है. इस सामान्य का अर्थ है कि लॉन्ग पीरियड एवरेज का 94-106%. इसके साथ साथ मध्य भारत और दक्षिण प्रायद्वीपीय भारत में लॉन्ग पीरियड एवरेज की 94% से लेस यानी सामान्य से कम वर्षा होने की संभावना है और उत्तर पश्चिम भारत में 92% से कम यानी वहां भी सामान्य से कम बारिश होने का ज्यादा संभावना है.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात 2.25 लाख क्विंटलचा बियाणे साठा निर्माण केल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. 31 ऑगस्ट 2028 पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणं शिक्षकांसाठी बंधनकारक. देशात एलपीजीचा 30 दिवसांचा राखीव साठा निर्माण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. आणि आयपीएलच्या पात्रता फेरीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

तुम्ही गेला म्हादय चॅनल 233 मिटर म्हणल्या 1287 किलो हर्ट्झांचेर. इश्टानो आता स्टुडिओन वेळ जाल्लो आसा 8:16 आणि ह्या सभेन आता मुखार तुमकां आयकूंक दिता गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.

तुम्ही ऐकता गीत गझल ही कार्यावळ महादेवी चॅनलाचेर. आणि इश्टांनो, आता ह्या कार्यावळीन मुखार ऐकूया शान आणि साधना सरगम हांचो मुखावलो जोड आवाज.

तुम्ही ऐकता 231.1 मीटर म्हणल्या 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेवीचं इष्टानो आता बरोबर 8 वरां जाऊन 45 मिनटांचेर तुमकां ऐकोवपाक मेळटल्यो समाचार संध्या 9 वरांचेर न्यूज एट 9 तशेंच 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट ही कार्यावळ आनी 9:30 करंट अफेर्स ऐकत रावात महादेव चॅनल आनी तो पर्यंत ऐकात हे गीत ऐकात समाचार संध्या बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचेर

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. दिवसभराच्या धावपळीनंतर आता वेळ आहे थोडस स्वतःसाठी जगण्याची, मनात दडलेल्या आठवणींना उजाळा देण्याची आणि सुरांच्या सहवासात हरवून जाण्याची. मी आहे तुमचा होस्ट विपुल आणि पुढच्या काही क्षणात आपण ऐकणार आहोत अशी गाणी जी फक्त कानांनाच नाही तर थेट मनालाही स्पर्श करतात. चला तर मग आजच्या ह्या सुरेल प्रवासाची सुरुवात करूया.

0: श्रोते हो, पावसाची एखादी शांत संध्याकाळ, खिडकीतून येणारा थंड वारा आणि मनात दाटून आलेल्या काही सुंदर आठवणी. कधी कधी एखादं गाणं म्हणजे अगदी असाच गारवा असतो जो मनाला शांत करतो, थकवा विसरायला लावतो आणि नकळत आपल्याला आपल्या माणसांच्या जवळ घेऊन जातो. मराठी संगीत विश्वात आपल्या वेगळ्या शब्दांना आणि सुरांनी एक खास स्थान निर्माण केलेले हे गीत चला ऐकूया. गारवा मिलिंद इंगळे यांच्या स्वरात.
1: तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो.

श्रोतेहो आपण ऐकत आहात माधवी वाहिनी आणि ह्या क्षणी आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा कार्यक्रम। श्रोतेहो, आयुष्यात काही क्षण असे असतात जे आपण कितीही पुढे गेलो तरी विसरू शकत नाही। एखादी भेट, एखादं हास्य, एखादी संध्याकाळ आणि त्या क्षणामध्ये दडलेला तो आनंद, हे क्षण फुलासारखे अलगद उमलतात आणि कायम मनात दरवळत राहतात। अशा सुंदर आठवणींची जाणीव करून देणारं हे पुढचं गाणं आशाताईंच्या स्वरात।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम माधवी वाहिनीवर. मनात कधी कधी एक अनामिक हुरहुर दाटून येते,
1: तुला पाहिले मी
0: आणि सांज वेळेचं एक वेगळं सौंदर्य उमलून येत. माळवणारा तो सूर्य, मंद वारा आणि नकळत कोणाची तरी आठवण मनात येणं, प्रेमाची सुरुवात अनेकदा अशाच एका एखाद्या शांत संध्याकाळी होते. त्या पहिली नजरेतलं निरागस प्रेम, ती ओढ आणि ती हळवी भावना, या सगळ्यांचं सुंदर चित्र रंगवणारं हे पुढचं गीत ऐकू देत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आपण एकदात मनपसंत गीते महादेवी वाहिनीवर. श्रोते हो, मनात कधी कधी एक अनामिक हुरहुर दाटून येते. सगळं ठीक असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. कदाचित ती एखाद्या व्यक्तीची आठवण असते, कदाचित एखाद्या अपूर्ण क्षणाची. ही भावना सांगता शब्दात सांगणं कठीण असतं, पण संगीत मात्र ती सहज व्यक्त करून जातं. मनाच्या कोपऱ्यात अलगद स्पर्श करून जाणार हे पुढचं गीत ऐकू देत आहोत जावेद अली आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात.

श्रोते हो, रात्रीचं आकाश, चांदण्यांची साथ आणि मनात कोणासाठी तरी असलेलं ते प्रेम. कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती इतकी खास वाटते की ती आपल्यासाठी चंद्रासारखीच बनून जाते. दूर असूनही कायम जवळ भासणारी अशा सुंदर भावनांनी सजलेलं आणि मनाला रोमॅन्टिक दुनियेत घेऊन जाणारं हे पुढचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मादई वाहिनी आणि ह्या क्षणी आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा कार्यक्रम। श्रोते हो, काही क्षण खूप हळुवार असतात, त्यांना आवाज नसतो पण भावना खूप खोल असतात। एखाद्याचा स्पर्श, एखादी नजर, एखादं शांत स्मित, हे क्षण आयुष्यभर मना जपून ठेवावेसे वाटतात। त्या नाजूक आणि सुंदर भावनांना सुरांचं रूप देणारं हे पुढचं गाणं ऐकू देत आहोत मनपसंत गीते ह्या कार्यक्रमात।

श्रोते हो, प्रेमात पडलेलं मन प्रत्येक छोट्या गोष्टीत सौंदर्य शोधतं. मंद वाऱ्यासोबत उडणारं केस, डोळ्यामधली चमक आणि नकळत उमटणारं ते हास्य, ह्या सगळ्या छोट्या क्षणामध्येच प्रेमाचं खरं सौंदर्य दडलं असतं. रोमॅन्टिक भावनांनी भरलेलं आणि मनाला मोहून टाकणारं हे पुढचं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात महादेवी वाहिनी आणि ह्या क्षणी आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा कार्यक्रम. आणि आता ह्या कार्यक्रमात घेऊया एक लहानशी विश्रांती.
1: श्रोते हो, मनाचा तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
2: विष्णू माय जग, विष्णू माय
3: तरल स्पंदन.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

मनपसंत गीतांच्या ह्या कार्यक्रमात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. श्रोते हो, कधी कधी आयुष्य मागे वळून पाहायला भाग पाडतं. काही क्षण पुन्हा जगावेसे वाटतात, काही माणसं पुन्हा भेटावीशी वाटतं, आणि काही आठवणी त्या पुन्हा एकदा मनात अलगद उमलतात. भावनांनी भरलेलं आणि प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेलं हे पुढचं गीत केतकी मटेगावकर यांच्या स्वरात.

हो आपण एकद हा मनापासून त्या गीतांचा हा कार्यक्रम श्रोतेहो, काही नाती शब्दापेक्षा जास्त खोल असतात आणि काही आणि कधी कधी एका छोट्याशा शब्दात पूर्ण भावना समावलेल्या असतात. प्रेम, आपुलकी, ओढ आणि जिव्हाळा ह्या सगळ्यात भावनांचं अतिशय सुंदर आणि साधं चित्र उभं करणारं हे पुढचं गीत ऐकू देत आहोत मनपसंत गीते ह्या कार्यक्रमात.

0: तुम्ही ऐकत आहात मनपसंत गीतांचा कार्यक्रम माधवी वाहिनीवर. श्रोते हो, नदी किनाऱ्याची शांत संध्याकाळ,
1: डोळ्यात स्वप्नाचं इंद्रधनुष्य निरखता निरखता
0: वाहणार पाणी आणि अचानक झालेली ती खास भेट. काही भेटी आयुष्यात कायम स्मरणात राहतात, त्या क्षणांचा सुगंध मनातून कधीच जात नाही. अशाच सुंदर आठवणींना पुन्हा जाग करणार आहे पुढचं सदाबहार गाणं मनपसंत गीते ह्या कार्यक्रमात. ऐकू देत
1: अवस्था पोटतिडकीनं सांग.

घेण्याचा प्रयत्न करतोय. तिचे रेशमी केस कुरवाळता कुरवाळता त्याच्या ओठातून आपसुकच एक गीत उमटतं, हृदयाच्या स्पंदनांच्या तालावर तिच्यासाठी गायलेलं. कवी ग्रेस यांचं गझलच्या मीटरमधलं गाणं भावगीत झालंय. श्रीधर फडके आपल्या मिठास आवाजात त्याच्या मनातलं वादळ

बघितलं, एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब. दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण.

प्रसन्न चेहरे हास्य विनोद। सासूसुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच बाकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी।